ब्रियाल सुनेल म देखलो मवाखलेल जलोर से दिबुनी लो काकुराकु हम तुमचा अहमद बांबा Amadu Bamba Kakunaku Amnano Amadu Bamba Siyel Madiglu Mawaklel Jalorese Amadu Bamba Jibulilo Kakunaku Amnano Tijaka Amadu Bamba Siyel Madiglu Mawaklel Jalorese Jalore Amadu Bamba Ala Sota Bukhadim Rasulullah Siyel Madiglu Mawaklel Jalorese Jiburilo kakunaku hamnu tijara Ahmadu Bamba Jalore Ahmadu Bamba Kalaku Abur Yalla Sumel